0: तुम्ही ऐकून असत रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचिनी आईच्या कोंकणी प्रसारात तुमका सुमेस्ता मोग असो स्वागत म्हणता.
1: संत अन्नमयची फिरगज तोट्टा दबा जायन खेळून दाखयतात हास्यमय सामाजिक कोंकणी नाटक पप्पाचे फेवरेट. या नाटकांत येवचे सर्व पात्र आणि नावा केवल काल्पनिक. निज जीवनांत कोणाकच कसलेंत संबंध असचे ना, केवल काल्पनिक. आता तुमच्या मुखार सदर करता पप्पाचे फेवरेट. या नाटकाक दिग्दर्शनांक संगत दिला नानू मरल तोट्टाम, तशेंच रंगदमानिक्या मॉर्विन शिरवा. आता तुमच्या मुखार खेळून दाखयता हास्यमय सामाजिक कोंकणी नाटक पप्पाचे फेवरेट.
2: हॅलो सोपी माय, कशी असाय?
3: हॅलो, हांव बरी आसा पुता, तू कशी आसाय?
2: हांव जेन्नी उलयतां.
3: हा हा, सांग पुता.
2: हांगा ऐक, मागीर हांव सांगूंक विसरतां.
3: कालें पुता ते?
2: येस, 10 आनी 11 तारीखेर आमच्या तोट्टां फिरगजेचे व्हडले फेस्त.
3: हो वैगी पुता,
2: तुवें फेस्ताक ये जाय?
3: जायत पुता, खंडी त्या पोटी फेस्ताक येता.
2: आदल्या पोटी तूं फेस्ताक येवन जेवन संजय दवली.
3: काले करचे पुता, घरा गुरुकारान एकले तसचे न्ही गी, तशें हांवें गेली.
2: ह्या पावटी तुवें फेस्ता दीस राती वाजय.
3: कित्याक पुता?
2: कित्याक म्हळ्यार संजय आमच्या फिरगज घरांत पावलो, कोंकणी ड्रामा आसा.
3: ओ वैगी पुता, कोणसो ड्रामा तो?
2: पप्पाचे फेवरेट.
3: वैगी पुता, पुरा पप्पाचे फेवरेट गी, मायचे काय ना गी?
2: ना ना ना, मायचे काय ना, पप्पाचे मात्र फेवरेट.
3: हा जाऊ दी, पण पुता या नाटकात कोण पुरा अभिनय करते असा सांग मला एक पोटी.
2: वर्षो येजमा लॉरिया बासा पडे, ताच्या पात्रार असा हेराल्ड डिसोजा.
3: ओ
2: आणि त्याची पतीण मग्गी बाईच्या पात्रार असा रंगदमाणिक्य मॉर्विन शिवा.
3: तो हंगा येता की नाटक करूंगो?
2: लॉरिया बसो मलगडो पूत इलबटाच्या पात्रार अश्विन डिसोजा. आणि दुसरो पूत
3: कोण तो?
2: नॉर्बटाच्या पात्रार केल्विन डिसोजा. नॉर्बटाची पतीण जीनाच्या पात्रार जेन डिसोजा. तांची भुरगी जाऊन पात्र खेळतात ऍश्लिन आणि रॅन्स डिसोजा. लॉरिया बसो दुसरो पूत आल्बर्टाच्या पात्रार जॉयल फेर्नांडीस. आल्बर्टाची पतीण रिनाच्या पात्रार जेनिता फेर्नांडीस. तांची भुरगी जाऊन पात्र खेळतात रिनाल आणि अरविंद फेर्नांडीस. आणि लॉरिया बसो निमाणो पूत जाऊन शिबाटाच्या पात्रार असा स्टीव डिसोजा. तशेंच राटूसो पात्र खेळून दाखयता नानू मरोल तोट्टाम. आणि विशेष पात्रार सोपतात अग्नेल फेर्नांडीस, ग्रेस पिंटो आणि लमिश अल्मेडा.
3: आणि
2: म्युझिक ग्लेसन पिंटो. तशेंच पोदांक संगीत दिला शरद उच्चिला निनाद स्टुडिओ उडुपी. तशेंच या नाटकाक रचन दिग्दर्शन आणि संगीत दिला स्टीव डिसोजा तोट्टाम. वै वै तोसू, नाटकाक येताय न्ही गे आणि फुलां असा म्हणून संजर धांवची नाही मू.
3: नांग पुता, नाटकाचे नाव ऐकतानंत नाटक पुरा पळून या म्हणून जाता. पण एक नाटक सुरू झाल्या उपरांत भुरग्यांक इल्ले ओगेत बसोंग सांग आणि वडांनी तुम्ही काल आसचे आसचे न्ही, तुमचे मोबाईल इल्ले बंद करून धरा. आत्ता येता पळया नाटक. नाटक कोणसो म्हळ्यार?

0: Lego. Lego, what a lot, suddenly. I'm more gay, as a day. Norbata, Rina, Rishal. ಹೆಂಗೆಲ್ಲಾದ್ರೆ ಆಶು ಅಳೆ ಭೂತ ಈಗ ಜೊತೆ ಗಾಂಧಿ ಸತ್ತಾನ ಟೀಚರ್ ಇಸ್ಕಲ್ಲ ಅಂತ ಹಜರಿ ಅಪ್ಪಲ್ಲ ಬರೀ ತುಮ್ಕ ಪೈಸೆಗೇವೆ ಇತ್ಲಾ ಬರಿ ಈಗ ಜೊತೆ ಗಾಂಧಿ ಸತ್ತಾನ ಸಂಜೆ ತೇರ್ಸಾಗಿ ಅವ್ನು ಜಾಯ್ನ್ ಆಗಿ ಹೋಗಿ ಭೂತ तुका मस्त पुरो जालांगे तर आज एक दीस तूं जेमी नाका म्हणल्यार तूं जेवन आसा रावशी तर तुजे मोबायल आहा पळय आज एक घडी म्हाका दी आनी हांव तुका फाल्यां दिता
1: संत कृषाचे गुरु न्यूयॉर्क आमच्या देवा आमच्या दुस्म्यांतले बापाचे पुताचे आणि पवित्रात्म्याचे नावी आबा आज देर सैन म्हणी आबा
2: आणि तुमका आज एक दीस जेवी नाकात म्हणून सांगितले ने हांव म्हणजे धाकटी करीत म्हणून येताले ने तुम्ही काल त्याचे मोबाईल जायचे म्हणले
0: अरे मग ताका जेवी नका म्हणणार तो आज राती जेवी नसताना रावतो असेल आणि आजकालची भुरगी असतात पडे जेवी नसताना झाल्या रिडवतात मोबाईल मात्र सोडूक तयार ना त्या दिवन मोबाईल म्हणलं तक्षण तळवेळ संत कृषाची गुरु गेली
2: वय वय तुमका प्राईज आला रे मांडो बारी दौता तुम्ही चांगल्या भाषेन केल्यान कशी संता कृषाची कूर काढली पळे ताणी
0: अरे मगे आताच्या भुरग्यांकडे उलोम काळा
2: वय वय
0: पुता हात जोड्या अमरे तयार करूया संता कृषाचे करवे आमच्या देवा आमच्या दुश्मनाचे बापाचे पुताचे आणि गोविंदाचे देवी

0: इच्छा की तुझ्या पुत्या घेऊन रील्स करू जायना गी तुझ्या पुत्या केल्या फेमस करिया मग
1: माझ्या पुत्या तू फेमस करशे ना का तुझ्या पुत्या फेमस कर
0: तू काल रे अंगा राहून ठेंगा ठेंगा करताय भितर ये तू का देंगा देंगा
2: तू ये काल येतय बिणी भुरग्याने नाचा नसताना आणि कोणे नाचते
0: तू इल्लेश वगे राव तुम्ही का माथ्यार दोर नो आज तो एक संग लायकाना तू थोड नपून भितर वसपणे
2: जायगी आमका हजार जायगी
3: आले का पुता देंगा देंगा संजय निस्ता का लगे लाई
0: निस्ता का सदाई खाले कर चमाई मुझे मांस रगत नि हडा
3: तुझी आडा ना कट पुता ती नंजे चाडा मका साबोग दावची ना आणि तू ते मोबाईल अर्धामून टोमॅटो चेर आणि सुगे चेर आणि पुरा अडवून चे नका बाईल खाय नका
0: बाईल ना पितर लेना दनपराची वळची बजे आणि बोगड गंकी लिखडी असा त्यांच आणि खाले
3: आले गो पुता मका वळची भाजी जाता मका खाय जाता पण पप्पा जाते वाय नंगी
0: भूक लागला रे सक्कड जाता

0: सांग साहेबा ऐकत का लाख साहेब आरा बाय देत आहे सांग हा वैगे थँक्यू देव बरं करू वा तेंगी ताका कॉन्सेप्ट पर देऊची हवेंच निगी त्याचे रील्स भयंकर 32K सर्ड फॉलोअर्स असतात आता आणि इले सर्ड झाले तर आत्ता चक्की येऊन सुरू जाता काका ताणे
1: तुका कितक्या पावटी सांगला मोजे मोबाईल आपली ना काही म्हणून हंगा की कोणाचे फोन हा जॉनी हॅलो हा जॉनी सांग ओईगे थँक्यू थँक्यू ಹೀಗೆ ಅಯ್ಯ ದೇವ ಅವೇ ಕೋಳ ಹೋಗುತ್ತ ನಾನೆ ಒಯ್ಗೆ ಅಲ್ಲಿ ಫಲ ಫಲ ಮೈನ ಫಲ ಹಂಗ ದರಿಯ ತಡೀರು ಕೂರ್ಲೆ ದರ್ಚೆ ರೀಲ್ಸ್ ಪೋರ್ವ ನಾ ಬ ಪೋರ್ವ ಯಾವ ಬಿಜಿ ಯಾವ ಮಸ್ತ್ ಬಿಜಿ ಅಸ ಪೋರ್ವ ಹಂಗ ಬೈಲಾಕೆರೆ ಮಣಿಕೆ ದರ್ಚೆ ರೀಲ್ಸ್ ಅಸ ಜಾಯ್ ಒಯ್ ಒಯ್ ಒಯ್ ಕೊಂಡಕ್ಕೆ ಸಂಗೀನಕ್ಕ ನತ್ಲರ್ ಲೀಕ್ಸ್ ಅದ ರೀಲ್ ಪೂರ ಓಕೆ ಓಕೆ ಜಾಯ್ ಬಾಯ್ ಕೊಳೆನೆ ಮೊಜೆ ನಾವು ಸಗ್ಳ ಸಂಸಾರ ಅರ್ಥ ಸರ್ಲ आणि या तुझ्या पप्पान सापडे तुझी मोरी आदस्त काढली
2: काय केलं ग पप्पान तुझ्या
1: पोर हा रील्स करते असताना पटल्यान तो नऊ ने ते असा अंगा रस्तू रसा गे कोणी ऐकल्यान कमेंट केला मका
2: काय म्हणून
1: शूटिंग काय गोवा बिचार गे म्हणून आणि त्या लॉकडाऊन वेळार तशेंच ते भुरग्यांक ऑनलाईन क्लास जाता ना घडये घडये पटल्यान दोन पशार जावचे अंगार वस्तूर काय ना ಟೀಚರ್ ವಿಚಾರತೆಲಿ ಕ್ಯಾರ್ವಿನಾಚಿ ನಿಮ್ಮ ಅಜ್ಜನಿಗೆ ಬಟ್ಟೆ ಇಲ್ಲವಾ ಮುಣನು
2: ಈಗ ಟೀಚರ್ ಸಂಗಿದಲ್ಲೆ ಬರುವಾಗ ಎರಡು ಕಮೀಸ್ ಮತ್ತೆ ಎರಡು ಲುಂಗಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಬನ್ನಿ ಮುಣನು
1: ಒಯ್ ಒಯ್ ಹಣ್ಣ ದಿತಾಕ ಲುಂಗಿ ಅನಿ ಕಮೀಸ್ ಅನಿ ತೇ ಕಾಲ ಮುಂಟಾತು ಪಟ್ಲಂತ ಒಂದ್ ಗಡಿಯ ಗಡಿಯ ಕಶೇ ಪಾಶರ್ ಸತಾಮು ಅಚ್ಚ ಒಯ್ಲನ್ ಗಡಿಯ ಗಡಿಯ ಒಂದ್ ಕೊಂಚೆ ಅನಿ ವಾಯ್ ಸೊಡ್ಚಿ ಬಾ ಬಾ
2: ಕಾಲ ಖರ್ಚೆ ಗುಪ್ತ ರಾಯ್ ತನ ಪೂರ ಜತಾ ಅಲೆ ಗುಪ್ತ ತೂ ತೈ ವಸನು ಮನ್ ಕೆ ದರ್ತಾಯ ಅನಿ ಕಾಲೆ ಕುರ್ಲೊ ದರ್ತಾಯ ನೆ ತೈ ಕೊಡ್ಕ್ಯಾನ್ ಸುಮಾರು ಉಂದಿ ರೈಲ ತೇತರ್ ವಸನು
1: ಕಾಲೆ ಮೈ ಉಂದಿರ್ ದೋರುಂ ಕೆಂ ಕಾಲೆ ಉಂದ್ರಾ ಸೊ ಗುಡ್ಗಿ
2: ಕಾಲೆ ಮುಜತೆ ರೀಲ್ ರೀಲ್ ಮನ
1: ಪಪ್ಪ ತು ಮಿಜವಾ ಪಳೆ ಪಳೆ ಸೈತಾನ ಅಂಚ ಗರ ಕತ್ತ ಸತ
3: ಹಳೆ ಗುಪ್ತ ಆತಿ ಯೋಂ ಜಿ ವೈ ಬಸ್ ನೈದೆ ಬಸ್ ಅಲ ರಾಡಯೇತ ರವಯೇತ ವೈ ಗಸಿರಾ ಒಂದು ಗುಪ್ತ
1: ಮಕಾ ಇಲ್ಲ ರಾವ ರವೈತಾಮು
0: तुमची केव्हा गेला साहेबिने सोडल्यार तू काय नाही राहावे शेती नी पप्पा तू का एक अंगार शर्ट घालार जाय ना घे
2: तुम्ही जेवा
4: आपा गे तू काय एक कुट को बसल्या मा ससू तुझे फेवरेट निंगी
3: नाका पुता बघा नाका तुम्ही खाया पुता आम्ही आदली मनुष्य आमका रांधो ही चलता
5: अरे तू अगेरा उद्घा पळेवा आता मम्मी येता आणि आमका जोर करता
4: माय माय तू ये कोण मागे
2: नाका पुता तुम्ही खाया नाका पुता तुम्ही खाया मका कालक
4: वन ना बा माय तुम्ही काय बिये नका आम्ही चास ना नात्रा तुमची एक मूट असल्या बरी तुम्ही जेवा
2: जाईत पुता जाईत आवे आ चिंतले वालची बाजी ते देंटेत साबी जे म्हणून दोन मासा कुडके दिलं साप बरे असं तपका भीतर सोचो का
6: सगळ्या गावचो लोक मला भियेतात मानतात आणि कामतात आणि तू तू मला एका कासाचे रेस्पेक्ट दि नाही हा कोण म्हणून चिंतला या हा कोण हा रॉकी तोट्टम याने रट्टू आणि वो रट्टू कोणाकी रट्टयता
7: रट्टू आई लोगी आज आमगे वळची बज्जेक बोगडो घालून कडी केल्या एक गास जेवण तोस
6: तुझ्या वळती बज्जेक आणि बोगड्याक सुणाक बुडया मास मस्ती कांसो जीवो मोच्या विषयी विगाराला घेऊ असं कंप्लेंट दिला इंगे
7: अडे रट्टो तुझ्या लागी हवे आमच्या घरा येऊन रस्ता गेल्लीशी वाट विचारली तुवें दिली नाही त्या देखून विगाराला घे वसा जे पडले
6: वाट हवेन तुका तेदाळस दिना म्हणून सांगली नी गे
7: अडे रट्टो सजारच्या अंगणात हरवेची वाट सरगरा जावेची वाट नाही गे
6: ते किती तुका मजस्त घरच्या अंगणात जाऊन सरकार असं असं जाय गे
7: हळे रट्टो आता रात झाली तू तुझ्या घरा वस, फाल्यां सकाळी उलया।
6: रात जाल्यार एकच, सकाळ जाल्यार एकच, मजा उतर बदलो ना, ना म्हणल्यार बिलकुल ना।
7: हळे रट्टो त्या रस्त्याच्या त्या कुशीच्या अक्रिस्तवांनी सुशिला गेल्यानी 4 फीट जागो सोडता म्हणला, आणि तुम्ही 4 फीट जागो सोडल्यार म्हाका एक गाडी येऊन तरी अनुकूल जाते।
6: तुका किती अँबुलन्स येऊन रस्तो गे लॉरी बाबा, तू प्राय असो मनीस म्हणून हांव वगत रावता म्हणून चिंती नाका, विगारा लागी कशेय वसून दूर दिलाय, ताच्या वयर वसून दिल्या रे, म्हाका काय फरक पडना।
7: हळे रट्टो तू बरो मनीस, देव मेरान दिसो आणि हर एक ज्या गरजा पावचो, पूण या विशयान तू कित्याक कटूक जालाय?
6: कटूक किटूक म्हणून तू मजा लागी सांगना काय लॉरी बाबा, हांव तुका जागो दिना म्हणल्यार दिना, समजले
7: मले जागो हांवे विसरलो, तुमकां घरा वसू, तुज्या लागी 4 फीट जागो विसरलो, हले म्हज्या लागी 4 एकर जागो आसा, आनी हांव मरताना व्हरता गे,
6: मरताना व्हरताय गी म्हणून तुजे हरिपुराणा मजा लागी नाका, समजले म जागृत।
8: पप्पा सुका हांवें कितले पावटी म्हणला त्या रस्त्याच्या जाग्याक लागून त्या गुंडा लागी कित्याक तूं वाद करूंक वेताय, कित्याक पप्पा ताच्या लागी भीक मागल्या बरे वाटेक जागो विसरताय, ती समजूनची जात नाही म्हण तुका कळीत ना गे पप्पा।
7: वय भुता आमकां तान लागल्या म्हणून बायत उडी मार उदा पिवंक जाता गे, कोळश्याक दोरी शिरकोन बायत देवन उदा कांड पियेता, तशें जाल्ल्यान आमच्यान जाता तितले प्रयत्न करी जाय पुता, त्या देखून मागले, मागना जाल्यार देव समिती दिना।
6: कितें गे म्हणून गुंडा गिंडा म्हणून फाटल्यान उलयतात, धैर आसल्यार मुकल्यान उलय रे, फाटल्यान बगळ नाकात। अरे बा तुझ्या पुतांक मर्यादेन समजय, ना तर काळी सनकटी भायर काढणं रत्ती करूंक आसा आणि हाडाचो सूप कन पिवंक आसा, बगळ व नाही कच्चू दिला म्हणून चिंची नाकाय, वेळ आयल्यार हांव बोगळोकी बोगळता साबोकी सप्ता, समजले म जागृत। रॉकी तट्टा याने रट्टू
9: परिक्षेन चढ आम जोडचे खातीर शिकयले सण म्हणजे उदार सांगूंक म्हाका आशीर्वादीत कर, सन्माव राय शिजान बाय म्हाका इंतजार कर, आमकां संसाराच्या सगळी जातीक आशीर्वादीत कर, उपकाराचे सकल आणि ज्ञान सडे मोठी वायट चिन्हां उलपून उडय, आमेन। बापाचे पुताचे आणि पवित्रात्म्याचे नावी
10: देवाचे बेसव पुता, देवाचे बेसव, देवाचे बेसव, देवाचे बेसव, सांबाळलो सांगितलं
7: पप्पा
8: कक्षा गेलो की पापा पापा कक्षा गेलो की
7: मुझे पुता खास बारी खुशी तजो धक्तो भाव ये नाच रे पुता नाच
8: नाचता है कित्याक कक्षा गेलो की विचारले थंय काले दंपून दवर मायलाय फ्लश करी गे म्हण तुका गोत्त ना गे
7: तें गे पुता तें वयर बसून करूंक सारकें जायना रे आमी आदी रानान गे गुड्यार गे गाद्यान गे नातर दर्या तडेर गे उक्त्यान बसतले हांव आतां हे स्वच्छ भारत येवन उक्त्यान बसोंक येना
8: तुका सेकला बसोंक जायना म्हण वयर बसोंक केलें आतां तुका वयर बसोंक की जायना गे तर त्या कुद्रोळी गणेशाक आपया तो तुका मायक कर न वाऱ्यार बसयतलो
7: जायत रे पुता जायत तें बरें जाता फस्ट जाता
8: वय वय हांव आतां ताका आपयता नाचतालो जाल्यार बरें हे कर नाचयताय तूं
0: पप्पा माय हांव कामाक कसो येता
8: हळे आल्बर्ट संजेर येताना इल्ले मास घेवन ये
0: मास हळय नप्पा तुका गाद्यान सकाळी तर न तांदूळ एक बागा हाडल्यार जाले म्हाका तशें न्ही करंट बिल चाय पिटो साखर रांदवाय मास मसली म्हणटा ना म्हज्या पॅन्टार पॅन्ट रावना
8: ताकाच न्हय गी बालगड्यांनी मूंज बांदची तूंय बांद
0: म्हजी मूंज घट्ट आसल्यानच आमचें हें घरदार बऱ्यान चलते आसा
8: म्हळ्यार तुजेच निमती गरसो दिवो पेटचो म्हण चिंताय गे आल्बर्ट तूं हें कामा वचनांतल्यार आमी उपाशी आसता कोण ना त्या अंधविश्वासांत राव नाकाय आल्बर्ट भूक लागताना मास मासली रांदवायचं जायचे म्हणून ना पेज दीस असल्यार पावता
0: अळय तेंपुरा म्हजे कडे सांगिनाका तुजो भाव येता न्ही गे ताजे कडे सांग व्हडलो शिप्पर आसा न्ही गे तो हाडूं दी अळे आयलो सुन्या

0: तुम्ही ऐकून असत रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचेनी आईच्या कोंकणी प्रसारात तुमचं सुमेस्ता मोग असो स्वागत म्हणता.
1: संत अन्नमयची फिरगज तट्टाम दबा जायन खेळून दाखयतात हास्यमय सामाजिक कोंकणी नाटक पप्पाचे फेवरेट. या नाटकांत येवचे सर्व पात्र आणि नावा केवल काल्पनिक. निज जीवनांत कोणाकच कसलेंत संबंध असचे ना, केवल काल्पनिक. आता तुमच्या मुखार सदर करता पप्पाचे फेवरेट. या नाटकाक दिग्दर्शनाक संगत दिला नानू मरल तोट्टाम, तशेंच रंगदमानिक्या मॉर्विन शिरवा. आता तुमच्या मुखार खेळून दाखयता हास्यमय सामाजिक कोंकणी नाटक पप्पाचे फेवरेट.
2: हॅलो सोपी माय, कशी आसाय?
3: हॅलो, हांव बरी आसा पुता, तू कशी आसाय?
2: हांव जेनी उलयता.
3: हा हा, सांग पुता.
2: हांगा ऐक, मागीर हांव सांगूंक विसरता.
3: कालें पुता ते?
2: येस, 10 आनी 11 तारीखेर आमच्या तोट्टाम फिरगजेचे व्हडले फेस्त.
3: हो वैगी पुता,
2: तुवें फेस्ताक ये जाय?
3: जायत पुता, खंडीत ह्या पोटी फेस्ताक येता.
2: आदल्या पोटी तू फेस्ताक येवन जेवन संजेर दवली.
3: कालें करचे पुता, घरा घोटकारान एकलें तसचें न्ही गी, तशें हांव वेगळी गेली.
2: ह्या पावटी तुवें फेस्ता दीस राती रावत जाय.
3: कित्याक पुता?
2: कित्याक म्हळ्यार संजय आमच्या फिरगज घरान पावलो, कोंकणी ड्रामा आसा.
3: ओ वैगी पुता, कोणसो ड्रामा तो?
2: पप्पाचे फेवरेट.
3: वैगी पुता, पुरे पप्पाचे फेवरेट गी, मायचे काय ना गी?
2: ना ना ना, मायचे काय ना, पप्पाचे मात्र फेवरेट.
3: हा जाऊ दी, पण पुता या नाटकात कोण पुरा अभिनय करते असा सांग मला एक पोटी.
2: वर्षो यजमान लॉरिया भाषा पडाय, ताच्या पात्रार असा हेराल्ड डिसोजा.
3: ओ
2: आणि त्याची पतीनं मागी बायेच्या पात्रार असा रंगद माणिक्य मॉर्विन शिरवा.
3: तू हंगा येता की नाटक करूंगो?
2: लोरिया बसो मालगोडो पूत इलबटाच्या पात्रार अश्विन डिसोजा. आणि दुसरो पूत
3: कोण तो?
2: नॉर्बटाच्या पात्रार केल्विन डिसोजा. नॉर्बटाची पतीनं जीनाच्या पात्रार जेन डिसोजा. तांची भुरगी जाऊन पात्र खेळतात ऍश्लिन आणि रॅन्स डिसोजा. लॉरिया बसो दुसरो पूत आल्बर्टाच्या पात्रार जॉयल फेर्नांडीस. आल्बर्टाची पतीनं रिनाच्या पात्रार जेनिता फेर्नांडीस. आमची भुरगी जाऊन पात्र खेळतात रिनाल आणि अरविंद फेर्नांडीस. आणि लॉरिया बसो निमाणो पूत जाऊन शिबाटाच्या पात्रार असा स्टीव डिसोजा. तशेंच राट्टूसो पात्र खेळून दाखयता नानू मरोन तोट्टाम. आणि विशेष पात्रार सोपतात अग्नेल फेर्नांडीस, ग्रेस पिंटो आणि नमिश अल्मेडा. आणि म्युझिक ग्लेसन पिंटो. तशेंच पोदांक संगीत दिला शरद उच्चिला निनाद स्टुडिओ उडुपी. तशेंच या नाटकाक रचन दिग्दर्शन आणि संगीत दिला स्टीव डिसोजा तोट्टाम. वै वै तोस्सु, नाटकाक येताय न्ही गे आणि फुलां असा म्हणून संजर दौची नाय मू.
3: नांग पुता, नाटकाचे नाव ऐकतानंतर नाटक पूर पळून या म्हणून जाता. पण एक नाटक सुरू झाल्या उपरांत भुरग्यांक इल्ले ओगेत बसोंग सांग आणि वडांनी तुम्ही काल आसचे आसचे न्ही, तुमची मोबाईल इल्ले बंद करून धरा. आत्ता येता पळया नाटक. नाटक कोणसो म्हळ्यार पप्पाचे फे.

0: Lego. Lego, what a lot, suddenly. I'm okay, I said. Norbata, Rina, Rishal. ಕೈಗೆಲ್ಲಾದ್ರೆ ಆಶು ಅಳೆ ಭೂತ ಈಗ ಅರ್ಜಿ ಗಾಂಧಿ ಸತ್ತಾನ ಟೀಚರಿನ ಇಸ್ಕಲ್ ಅಂತ ಹಾಜರಿ ಅಪ್ಪಲ್ಲ ಬರೀ ತುಮ್ ಪೈಸೆ ಗೇವೆ ಇತ್ಲಾ ಬರಿ ಈಗ ಅರ್ಜಿ ಗಾಂಧಿ ಸತ್ತಾನ ಸಂಜೆ ಚೆ ಕೆಲ್ಸ ಗೇವ್ ಆಯ್ನಾಗಿ ಹೋಗಿ ಭೂತ तुका मस्त पुरो जालांगे तर आज एक दीस तूं जिमी नाका म्हळ्यार तूं जिमी आसा रावशी तर तुज्या मोबायला हा पळय आज एक घडी म्हाका दी आनी हांव तुका फाल्यां दिता
1: संत कृषाचे गुरु निवर आमच्या देवा आमच्या दुस्मानांतले बापाचे पुताचे आनी पवित्रात्म्याचे नावी आबा आज देर सैन म्हणी आबा
2: आले पा तुमकां आज एक दीस जेवी नाकात म्हूण सांगितले न्हे हांव म्हणी धाकटी करी येत म्हणून येताले न्हे तुमी काल आता ते मोबायल जायचे म्हळे
0: आरे मगे ताका जेवी नाका म्हणल्यार तो आज राती जेवी नासतना रावतो आसलो आनी आजकालची भुरगीं आसात पळय जेवी नासतना जाल्यार रावतात मोबायल मात्र सोडूंक तयार ना त्या देखून मोबायल म्हणल्यार तक्षण ताळवेळ संतकृसाची गुरू गेली
2: वय वय तुमकां प्रायज जाल्या रे मांडो बारी दवता तुमी सांगल्या भशेन केल्ल्यान कशी संता कृष्णाची कूर काडली पळय ताणी
0: मगे आज तांच्या भुरग्यां कडेन उलोवंक कळा
2: वय वय
0: पुता हात जोडया आमरे तयार करया संता कृष्णाचे
3: करुवेन आमच्या देवा आमच्या दुस्मानाचे बापाचे पुताचे

0: रवय्य तुका मजा पुता घेऊन रील्स करचा की तुझ्या पुता घेऊन रील्स करू जायनांगी तुझ्या पुता केलं फेमस करिया मग
1: मजा पुता तू फेमस करचे नका तुझा पुता फेमस कर
0: तू काल रे अंगा राहून ठेंगा ठेंगा करताय
1: भितर ये तुका देंगा देंगा
2: तू ये काल येतय बिणी भुरग्याने नाचा नसताना अडकोणे नाचते
1: तू इल्लेश वगे राव तुवेंस तका माथ्यार दोर नो आज तो एक संग लायकना तू थोड नकोन भितर वसपणे
2: जायगी आमका हजार जायगी
3: आले को पुता देंगा देंगा संजय निस्ता काले गेला ए
0: निस्ता का सदाय खाले करचे माई मुझे मास रगत आणि हाडा
3: तुझी आडा नकात पुता ती नंजे चाडा मका साबोग दावची नाते आणि तू ते मोबाईल अर्दामून टोमॅटो चेर आणि सुगे चेर आणि पुरा अडवचे नका बाईलें खाय नका
0: बाईलेना भितर लेना दनपराची वळची भजी आणि बोगडो गंकी लिखडी असा तेंच आणि खाले
3: आले गो पुता मका वळची भजी जाता मका खाय जाता पण तप्पक जाते वाय नेंगी
0: भूक लागला रे सक्क

0: ಸಂಘ ಸಾಹಿಬ ಐಕತ ಕಾಲ ಸಾಹಿಬ ಆರಾಮ ಆಯ್ತಿತ್ತ ಸಂಘ. ಹಾ ಒಯ್ಗಿ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ದೇವ್ ಬರಕರು. ವಾ ತೇಂಗಿ ತಕ ಕಾನ್ಸೆಪ್ಟ್ ಬರ ದೇವ್ ಹವೆನ್ಸ್ ನಿಂಗಿ ತತ್ಯ ರೀಲ್ಸ್ ಭಯಂಕರ 32K ಸರ್ಡ್ ಫಾಲೋವರ್ಸ್ ಸರ್. ಆತಾ ಅನಿ ಇಲ್ಲೇ ಸರ್ಡ್ ಅಲ್ಲೇ ಸರ್ ಅತ್ತ ಚಕ್ಕಿ ಹೆಂಗಸುರು ಜಾತ ತಕ್ಕ ತಾಣೆ
1: ತುಕ್ಕಾ ಕಿತ್ಲ್ಯಾ ಪೌಟಿ ಸಂಗ್ಲಾ ಮೊಜ್ಜೆ ಮೊಬೈಲ್ ಆಪ್ಡಿ ನ ಕೈ ಮುಣೋ ಹಂಗಾಗಿ ಕೋಣಚೆ ಫೋನು. ಆ ಜಾನಿ ಹಲೋ. ಆ ಜಾನಿ ಸಂಗ್ ಉಯ್ಗಿ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಈಗಿ ಅಯ್ಯ ದೇವ ಅವೇ ಕೋಳ ಹೋಗುತ್ತೆ ನಾನೆ ಒಯ್ಗೆ ಕಲೆ ಫಲ ಫಲ ಮೈನ ಫಲ ಹಂಗ ದರಿಯ ತಡೀರು ಕೂರ್ಲೆ ದರ್ಜೆ ರೀಲ್ಸ್ ಪೋರ್ವ ನಾ ಬರುವ ಯಾವ ಬಿಸಿ ಯಾವ ಮಸ್ತ್ ಬಿಸಿ ಅಸ ಪೋರ್ವ ಹಂಗ ಬೈಲಾಕೆರೆ ಮಣಿಕೆ ದರ್ಜೆ ರೀಲ್ಸ್ ಅಸ ಝಾಯ್ ಒಯ್ ಒಯ್ ಒಯ್ ಕೊಂಡಕ್ಕೆ ಸಂಗಿನಕ್ಕ ನತ್ಲರ್ ಲೀಕ್ ಸದ ರೀಲ್ ಪೂರ. ಓಕೆ ಓಕೆ ಝಾಯ್ ಬಾಯ್ ಕೊಳೆನೆ ಮೊಜ್ಜೆ ನಾವು ಸಗ್ಳ ಸಂಸಾರ ಅರ್ಥ ಸರ್ಲ ಅನಿ ಯಾವ ತುಜ ಪಪ್ಪನ ಸಬಳೆ ಮುಜ್ಜಿ ಮೋರಿ ಆದಷ್ಟು ಕಡ್ಲಿ
2: ಕಾಲಿ ಜನಕ್ಕೆ ಪಪ್ಪ ಅಂತುಜ
1: ಪೋರ್ ಅವ್ ರೀಲ್ಸ್ ತರ್ತೆ ಅಸ್ತಾನ ಪಟ್ಲಂತ ನೌನೆ ತೇಸ ಹಂಗಾರ ವಸ್ತು ರಸಾಗಿ ಕೊನೆಗೆ ಕ್ಲೇಮ್ ಕಮೆಂಟ್ ಗೆಲ್ಲ ಮಕ್ಕ
2: ಕಾಲೇ ಮುಡನು
1: ಶೂಟಿಂಗ್ ಕೈ ಗೋ ಅಭಿಚ ಅಂತ ಏ ಮುಡೋ ಅನಿತ ಲಾಕ್ ಡೌನ್ ವೇಳ ರಿಕಷನ್ಸ್ ಏ ಬುರ್ಗ್ಯಾಂಗ್ ಆನ್ಲೈನ್ ಕ್ಲಾಸ್ ಅತ್ತಾನ ಗಡಿಯೇ ಗಡಿಯೇ ಪಟ್ಲಂತ ಪಶಾರ ಸಂಚೆ ಹಂಗಾರ ವಸ್ತು ಕಾಯಿನ ಟೀಚರ್ ಸರ್ ತೆಲಿಕೆ ಯಾರು ವಿನಾಚಿ ನಿಮ್ಮ ಅಜ್ಜನಿಗೆ ಬಟ್ಟೆ ಇಲ್ಲವ ಮುಣನು
2: ಈಗ ಟೀಚರ್ ಸಂಗಿದ್ದಲ್ಲ ಬರುವಾಗ ಎರಡು ಕಮೀಸ್ ಮತ್ತೆ ಎರಡು ಲುಂಗಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಬನ್ನಿ ಮುಣನು
1: ಒಯ್ ಒಯ್ ಹಣ್ಣದಿ ತಾಕ ಲುಂಗಿ ಅನಿ ಕಮೀಸ್ ಅನಿ ತೇ ಕಾಲ ಮುಂಟಾತು ಪಟ್ಲಂತ ಒಂದ್ ಗಡಿಯ ಗಡಿಯ ಕಷಿ ಪಶರ್ ಸದಾಮು ಅಚ್ಚ ಒಯ್ಲ ಗಡಿಯ ಗಡಿಯ ಒಂದ್ ಕೊಕ್ ಮುಂಚೆ ಅನಿ ಮಾಡಿ ಕೊಡ್ಚಿ ಬಾ ಬಾ
2: ಕಾಲ ಖರ್ಚೆ ಗೊಪ್ಪುತ್ತ ಪ್ರಾಯದ ತನ್ನ ಪೂರ ಸತ ಅಳೆ ಗೊಪ್ಪುತ್ತ ತೂ ತೈ ಹೊಸನು ಮಣ್ ಕೆ ದರ್ತಾಯ ಅನಿ ಕಾಲ ಕುರ್ಲೋ ದರ್ತಾಯ್ನೆ ಕೊಡ್ಕೆ ಅನ್ ಸುಮಾರು ಉಂದಿರ ಇಲ್ಲ ತೇತರ್ ಹೊಸನು
1: ಕಾಲೆ ಮಾಯ ಉಂದಿರ್ದವ್ರು ಹೆಂಗಾಲ ಉಂದ್ರ ಸೊ ಗುಡ್ಗಿ
2: ಕಾಲ ಜೊತೆ ರೀಲ್ ರೀಲ್ ಮನು
1: ಪಪ್ಪ ತುಂಬ ನಿಜವಾ ಪಳೆ ಪಳೆ ಸೈತಾನ ಅಂಚ ಗರ ಸತ್ತು
3: ಹಳೆ ಗುತ್ತ ತಿಯೋನ್ ಜೀವಾಯ್ ಬಸ್ ನೈದೆ ಬಸ್ ಎಲ್ಲ ರಾಡ ಏತು ರವ ಏತು ವಾಯ್ಗ ಸಿರಾವ್ ಗುತ್ತ
1: ಮಗ ಇಲ್ಲ ರಾವ್ ರಾವ್ ಐತಾಮು
0: ತುಂಚಿ ಕೆ ಹೋಗ್ಯ ರಾವ್ ಸಾಹೇಬಿಣ ಸೊಡ್ಲೆ ಅರ್ಪು ಕಾಲೆ ರಾವ್ ಐಸತಿ ನೀ ಪಪ್ಪ ತುಕ ಏಕ ಹಂಗಾರ ಶರ್ಟ್ ಕಲರ್ ದಾಯ್ನಾಗಿ
2: ತುಂಬಿ ಜೋವಾ
4: ಜೋರ್
5: आम्ही चार अन्नात तुमची एक मूठ असल्या बरी तुम्ही जेवा
2: जायत पुता जायत आम्ही आज चिंतले वालची भाजी जेंट्यात साबी जे म्हणून दोन मास कुडके दिल्यान साप बरे असं तर पुता भीतर असं तो का
6: किती तुझ्या जाईल या सगळ्या गावचो लोक मला भियेतात मानतात आणि कामतात आणि तू मला एका कासाचे रेस्पेक्ट दि नाही हा कोण म्हणून चितला या हा कोण हा रॉकी तट्टम याने रट्टू आणि ओ रट्टू कोणाची रट्ट आयता
3: ರಟ್ಟು ಆಯಿಲ್ ಹೋಗಿ ಆಜಮ್ಗರ್ ಒಲ್ಚಿ ಬಜ್ಜೆಕ್ಕೆ ಬೋಗುಡೋಗ ಅಲ್ಲಿ ಕಡಿ ಕೆಲ ಎಗ್ಗಾಸ ಜೌನ ತೋಸ್
6: ತುಜ ಒಲ್ತಿ ಬಜ್ಜೆಕ್ಕೆ ಬೋಗುಡಾಕ ಸುಣಾಕ್ ಬಿಡಯ್ಯ ಮಾಸ್ ಮಸ್ತಿ ಕಂಸೋ ಜೀವೋ ಮೊಜಾ ವಿಷಿ ವಿಗಾರಲಾಗಿ ಹೊಸನ್ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಇಲ್ಲ ಹಿಂಗೆ
3: ಅಳೆ ರಟ್ಟು ತುಜಲಾಗಿ ಅವೆ ಅಮ್ಚ ಗರಾಕಿ ಉಂಟು ರಸ್ತಗಿಲ್ಲಿಸಿ ವಾಟ್ ವಿಸಾರ್ಲಿ ತುವೇ ದೀಲಿ ನಾಯ್
6: ಸರ್ಗರಾಜ
3: ಹಳೆ ರಟ್ಟು ಆತ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ तू तुझ्या हा घरा बस फाला सकाळी उलया
6: रात झाल्या रे एकच सकाळ झाल्या रे एकच मजा उतार बदला ना ना म्हणल्यार बिलकुल ना
3: हळे रट्टो त्या रस्त्याच्या त्या कुशीच्या अक्रिस्तवानी सुशिला गेल्यानी 4 फीट जागो सोडता म्हणला आणि तुम्ही 4 फीट जागो सोडल्यार म्हाका एक गाडी येऊन तरी अंकुल जाते
6: तुका कितें अँबुलन्स येवंक रस्तो गे लॉरियाबा तू प्राय असो मनीस म्हणून हांव वगत रावता म्हणून चिंती नाकाय विगारा लागी कशेय वसून दूर दिलाय ताच्या वयर वसून दिल्या रे म्हाका काय फरक पडना
3: खळे रट्टो तू बरो मनीस देव मेरान दिसो आणि हरेकल्या ज्या गरजा पावचो पूण या विशयन तू कित्या कटूक जालाय
6: कटूक किटूक म्हणून तू मजा लागे सांगा नाका लॉरियाबा हांव तुका जागो दिना म्हणल्यार दिना समजले
3: मले जागो हांवें विसरलो तुमकां घरा वसून तुज्या लागी 4 फीट जागो विसारलो हले म्हज्या लागी 4 एकर जागो आसा आनी हांव मरताना व्हरतांगी
6: मरताना व्हरताय गी म्हणून तुजे हरिपुराणा मजा लागी नाका समजले म जागृत
4: पप्पा तुका हांवें कितले पावटी म्हणा त्या रस्त्याच्या जाग्याक लागून त्या गुंडा लागी कित्याक तूं वाद करूंक वेताय कित्याक पप्पा ताज्या लागी भीक मागल्या बरे वाटेक जागो विसरताय ती समजूनची जात नाही म्हण तुका कळीत ना गे पप्पा
3: भूता आमकां धान लागले म्हणून बायत उडी मार उदा पिवंक जाता गे कोळश्याक दोरी शिरकोन बायत देवन उदा काण पियेता तशें जाल्ल्यान आमच्यान जाता तितले प्रयत्न करी जाय पुता त्या देखून मागले मागना जाल्यार देव समिती दिना
6: कितें कितें गे म्हणून गुंडा गिंडा म्हणून फाटल्यान उलयतात धैर असल्यार मुकल्यान उलय रे फाटल्यान बगळ नाकात लॉरियाबा तुझ्या पुतांक मर्यादेन समजय ना तर काळी जनकटी भायर काढणं रद्दी करूंक आसा आणि हाडाचो सोपतान पिवंक आसा बगळ व नाही कच्चू दिला म्हणून चिंती नाकाय वेळ आयल्यार हांव बगळो की बगळता साबो की सप्ता समजले म जागृत रॉकी तट्ट याने रट्ट
3: पप्पा
4: कक्षा गेलो की पप्पा पप्पा कक्षा गेलो की
3: मुझा पुता काज मारी खुशी तजो धक्तो भाव येता म्हणून नाच रे पुता नाच
4: नाचताय कित्याक कक्षा गेलो की विचारले तई काले दंपून दोर माईलाय फ्लश करीचे म्हण तुका गोत्तू नांगी
3: तेंगी पुता ते वैर बसून करू सारखे जायना रे आम्ही आधी रानान गे गुड्यार गे गाद्यान गे नंतर दर्या कडेर गे उक्त्यान बसतेले आता हे स्वच्छ भारत येऊन उक्त्यान बसोंक येना
4: तुका सेकला बसोंक जायना म्हणून वैर बसोंक केले आता तुका वैर बसोंक जायना गे तर त्या कुद्रोळी गणेशा कापया तो तुका माया करून वाऱ्यार बसयतलो
3: जायत रे पुता जायत ते बरे जाता फस्त जाता
4: वही वही हांव आता ताका या पेता नाचतालो असो जाल्यार बरे हे कर नाचयताय तू
0: पप्पा माय हांव कामाक वसोन येता
4: हळे अल्पट संजेर येताना इल्ले मास घेवन ये
0: मास हळे नप्पा तुका गाद्यान सगळी कर तांदूळ एक बागा हाडल्यार जाले म्हाका तशें न्ही करंट बिल चाय पिटो साखर रांदवाय मास नसली म्हणटा ना म्हज्या पॅन्टार पॅन्ट रावना
4: ताकाच न्हय गी मालगड्यांनी मूंज बांदची तूंय बांद
0: म्हजी मूंज घट्ट आसल्यान आमचे हे गर्द्यार बऱ्यान चलते आसा
4: म्हळ्यार तुजेच निमती गरसो दिवो पेटचो म्हण चिंताय गे अल्बर्ट तूं हे कामा वसनांतल्यार आमी उपाशी आसता कोणा त्या अंधविश्वासांत रावा नाका अल्बर्ट भूक लागताना मास नासली रांदवायचं जायचे म्हणून ना पेज दीस असल्यार पावता
0: अळे तेंपुरा म्हज्या कडे सांगी नाका तुजो भाव येता न्ही गे ताजे कडे सांग व्हडलो शिप्पर आसा न्ही गे तो हाडू दी अळे आयलो सुन्या

0: लिपून गेलो आता संद्रेमु देऊन आयलो.
1: ये हनी ये गुंडोंदळे गुंडोंदळे तुझ्या
2: बाबाक पळे.
0: तुका पद गावक जाय जाल्यार बाप डेनिस डेसा कडे एक हप्तो वस. तुका हाय पिच लो पिच डी मायनर ई मायनर स्केल तुका शिकोवन दिता.
2: पंच गीट घालून गे
0: गीट घालून घाल कॉपी बरयताय की पद म्हणताना ताका एक ताळमेळ आसता रे, ताका एक स्केल आसता. बरें करून गायचे, बरें करून कुंकडा मासाचे आळ्यान ग्रायंडरांत बरं बरें गंध करतात पळय तशें गंध केले.
2: डीजे साहेब डीजे
0: डीजे दुजे न्ही गे अळे साहेब साहित्य बरयताना बरो चिंतून बरयता.
2: हा
0: त्या देखून ते लगड काढणार काय ते बरो एक अर्थ असा एक सारंश असा ते कसे गायचे पळय माका गुत्तू ना. ये ओनिये गुंडोंदोळे गुंडो
3: रे तुझे अप्पा साले ने रे शिपटा तू गावा मेंढपास सर डायव्हर
2: क्या सर राटी तुझ्या आण्यांत.
0: ओ पुत्ता ये दौडलो एक नेव्हीचो ऑफिसर हँडसम हंकंग सर असा काय गव्हर्नमेंट बसचो डायव्हर ते डायव्हर म्हणी सांग मला सांगले गे म्हण गे.
3: ना मका कळले कळले कळले तू पॅरा पडली बँड असो बँड कर
0: कोली मुने साहेबिने तू कंजे तू कंजी होणे तू बेलतांगडी शिकी म्हणून गे आगाची निंगे म्हणून. अरे या नमनीर एक शिबट एक शिप्पाच्या कॅप्टनची युनिफॉर्म घालला शिबट शिप्प शिप्प
3: कशे जाता रे तुझे काम दोणीर
0: दोणीर दोणीर. ओ बाये तुका अर्थ जायना गी शिप्प शिप्प शिबट शिप्पर
2: नी रे शिपटा ते दोन्ही वेचे उदकांत असे नी गी रस्त्यार वता गिनी मळ भर वता.
0: हॅलो भैया शिबट शिप्पर आज